0: वस्तु पाल नौ सर्व देशे नौ सर्वेश
1: नमो राज राजे नमो साज सजे नमो शाह शाहे नमो महामहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोक रोके नमो शोक शोके
1: नमो सर्व रोके नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं
0: नमो सर्व ज्ञान नमो परम तान नमो सर्व मंत्र नमो सर्व जंत्र
1: नमो सर्व दृशं नमो सर्व कृशं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज जय खजे अपजे समस्तंग प्रसिजे
1: निर्वालं स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सदा सर्वदार दिशदंग निवासी चरपट शांत व प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे